नमास्तंग हिमे नमास्तंग करिमे नमास्तंग अनंते नमास्तंग महांते नमास्तंग सरा